ओकेरी छा त मानू डठम अनमोल ऐ दिल जेका वा स्लिप थी वई असा वट हिकडो लिस्ट में गानो आहे जेके मेशअप ही सॉन्ग आहे मेशअप सॉन्ग जेको आसे तमा के बुधराइंदासी ही तमाम खूबसूरत गानो थण वालो आहे ही न्यू ट्रैक आयो आहे ऐ असान से प्यारे अदे मुख्तियार मक्सी भाई ऐ बियो अलीन सा ग डुएट में आहे न भाजो मुखे थोड़ो नालो न तो मुझे सो मुख्तियार मक्सी भा के खैर सुनानी दा आयो डाढो काइंड पर्सन आहे सो ही उन्हनि नओं गानो जेको आहे न ठाहियो आहे मेशअप आहे असां सोचूं पिया तव्हां सां गॾु ॿुधूं था तव्हांखे वणंदो असांखे त ॾाढो वणियो आहे सोचो ॿुधूं ॾाढो ख़ूबसूरत गानो मुख़्तियार मक्सी भाउ ऐं अली जी डुइट आवाज़ में

असां ई असांजे लिसनर्स खे बि वणी वियो गानो बस हाणे मतलब समझी विया हूंदा गानो भलो आहे अॼु प्रोग्राम आहे वाइट एश एंटी स्किन ब्यूटी शो जेको वाइट एश ब्यूटी प्रोडक्ट्स एंटी स्किन ब्यूटी प्रोडक्ट जे दावनि सां तव्हां ताईं पहुचायो वञे पियो सो जी स्किन ब्यूटी प्रोडक्ट्स आहिनि वाइट एश ब्यूटी प्रोडक्ट्स आहिनि हर तरह जा प्रोडक्ट्स तव्हांजे लाइ मौजूदु आहिनि तव्हां बसि पंहिंजे क़रीबी जनरल स्टोर्स ते वञो नालो वठी परचेस कयो न मिलनि त पोइ तव्हां डायल कयो 03-15-799-0595 पंहिंजे महबूब जेको आहे उहो ख़ासि इनायत कॾहिं कॾहिं कंदो आहे जॾहिं करे त क़दुरु कंदा कयो सही आहे

0: तव्हांजो जो पाण हिकिड़ो प्रोग्राम में ॻाल्हि कई आहे त ॿियनि खे बि ॾस ॾियो त डॉक्टर साहिबु आउं ईअं ई ॾस ॾींदो आहियां भई अचो तव्हां डॉक्टर साहिबु वटां इलाज करायो।
1: साईं असांजो मैसेज इहो आहे त माण्हू जेके आहिनि उहो अॼुकल्ह अंग्रेज़ी दवाऊं था इस्तेमालु कनि, यकीन कयो कुझु बि कोन्हे कोन में का शइ बि न आहे। ऐं हे जेको होम्योपैथिक जी दवा आहे इन में न को नुक़सानु आहे न कंहिं शइ जो तप आहे, कुझु बि न आहे। सभु सभु दवाऊं स्पेशल बाक़ाइदा ग़रीब आवाम लाइ को अलाह जी तरफ़ तोहफ़ो थियल आहे असांजे लाइ।
0: बिल्कुलु ईअं ई
1: आहे, तोहफ़ो तोहफ़ो असांखे मिलियल अलाह असांजी उमिरि डॉक्टर साहिब खे ॾे।
0: डॉक्टर साहब ही साईं आहे रहमतुल्लाह आमर साहब दरगाह पीर वसण खां अचे थो त आउं ॿ महीना पहिरियां डॉक्टर साहिब खां दवा वठी वियोसि चेल जे सूर जी, जेके डॉक्टर साहिब वारे ॾाकण आहे जेके ॿ ॾाक आहिनि उहा बि न पियो चढ़ी सघां, पर अलाह ताला जे हुकुम सां मूं 15 ॾींहं डॉक्टर साहिब जी दवा वरिती। 15 ॾींहं उहो उन खां पोइ मूंखे वरी सूर नाहे पियो। तंहिंजे करे चयोमांसि तव्हां ॿियनि खे जेको आहे सो माना कहिड़ो पैगाम ॾियणु चाहींदो, डॉक्टर साईं जो इहो ई पैगाम हुयो जेको तव्हां ॿुधो दोस्तनि।
2: माशाल्लाह ज़बरदस्त।
0: इन बारे में तव्हां छा चवंदो जो असांखे ख़ुशी थींदी आहे जीअं मस्तोई साहिब जी, मूंखे यकीन बेनता ख़ुशी थी आहे आमिर साहिब जी,
2: बेशक
0: जेकॾहिं खे शिफ़ा मिले थी वरी आउं चवंदो पाण जी एफ एम ते ॿुधाइनि न उहा वधीक हिकिड़ो बहितरु हूंदो आहे।
2: बिल्कुलु असांखे बि हद खां वधीक ख़ुशी थींदी आहे। बिल्कुलु कॉल रिसीव कयो त लॻी थो।
0: हा जी, ॿियो कॉलर लाइन ते मौजूदु आहे 0301-2196-8051। अस्सलाम वालेकुम।
3: وعلیکم السلام محترم جناب کیڑو والا امید آیا واخ خیر تھا انہاں جتے بندا بارو نا ماں محمد دین کاندر مخادمہ خیر واخ واسا
0: ہاں جی
3: ماں یار ریکویسٹ کرنم تے جو سو مجی وزن ودی جو آیا ہے جو سو مو کے گیس تھی یا یا کوئی مسئلہ تھا تاریخ تے ایتری مجی عمر تے نہیں مطلب جی سو مجھے تھڑی کرے ودی جو ہے انہی دے حوالے سے گیس دے رائے کا سیرم ڈاک صاحب کا ریکویسٹ کرنم تے مطلب بتائی ونی
0: برائے जी डॉक्टर साहिब ही अधो जेको आहे सो माना चए थो ऐं हिकु त जेको आहे सो अखियुनि खां हाफ़िज़ बि
2: एक्चुअली
0: वेट उनजो वधी वियो आहे।
2: वेट वधी वञण जा खोड़ सारा असबाब हूंदा आहिनि। हिकु त जेको आहे सो यानी ॾिसो हिकिड़ो कंहिंजो ऑफिशियली वर्क हूंदो आहे घणो ज़्यादा वेहण जो टाइम हूंदो आहे, कंहिंजी हेरिडिटी में हूंदो आहे या कंहिंजो को डिज़ीज़ थायराइड ग्लैंड कंहिंजो वधी वेंदो आहे जंहिंजे करे बि इहे मसाला थींदा आहिनि। सो इनजे करे जेको आहे सो उन जा अलॻि अलॻि सिचुएशन्स हूंदियूं आहिनि। सो इनजे करे दोस्त खे इहो ई मशवरो ॾींदासीं त बहितर इहो ई आहे त रूबरू ॾेखारनि त पोइ जेको आहे सो इस्तेमालु करे सघंदा। फ़िलहालु जेको आहे सो सणभ या तरपच चांवर वग़ैरह जेका या मिठाण वग़ैरह बिल्कुलु जेको आहे सो तर्क करे छॾणु आहे। उन खां पोइ जेको आहे सो पुदीना शरबत शहर में मूंखे मिलंदो आहे या जीरो ऐं जाण ऐं जेको आहे सो सौंफ रोज़ाना राति जो काढ़े चमची चमची ऐं सुबुह जो उनजो काढ़ो पीअनि इनशा ताला उन सां बि काफ़ी फ़र्क़ु अचे।
0: रमेश जी ॻाल्हि जी मेहरापुर FM 94 जो आवाज़ 0301-2196-8051 कॉलर लाइन ते मौजूदु। अस्सलाम वालेकुम।
4: वालेकुम सलाम सर, छा हाल आहे बाबा?
0: दुआ अलहमदुल्ला, केरु साहिबु ॻाल्हाए मुंहिंजा साईं? मिट्टी वगैरह थी दर्जी तो तव्हांखे जुकाम नकम पाणी हलंदो हूंदो गलो वटजी वेंदो साह जी तकलीफ़ थींदी हूंदी
4: बिल्कुलु
0: ठीकु आहे। तव्हां FM ॿुधो डॉक्टर साहिब ॿुधाए थो मुंहिंजा साईं। ठीक है या बेहतर यो है ता डॉक्टर साहब के रूबरू दिखारे वणो तो वधिक बेहतर थियो जो ता जो यो इन जो इलाज मौजूद है डॉक्टर साहब वट इंशाल्लाह लागी तो जेकरे इलाज कनो ता एफएम बुदना हुंदो साई जी ओरे अमर साहब गाल कही ता औ भजी भजी बिठो डॉक्टरन वट औ एक दफो सिर्फ दवा वठी जो डॉक्टर साहब का 15 नी दवा इस्तेमाल किया मखे वरी चेल में सूर न पयो जे मस्तोई साहब कंडियारे का काल कही त माने वो ठीक थी।